पीड़ी सो गानो हलायो आ फरमाइशन जी तरफ अचूं था तवां जो मैसेजेस आहे दिसूं था केर केर ऐसा सगन मौजूद आहे भई अॼुकल्ह जेको आहे न त सोन एतिरो महांगो थी वियो आहे अगरि कंहिंजी शादी थिए थी या असां नई दुल्हन खां पुछंदा त बाबा इहे जो तव्हां दुरी पाती आहे या गोल्ड जी आहे सभिनी खां मूंखे इहो ॿुधणु मिलंदो आहे त न न को आर्टिफिशियल आहे त अॼु गोल्ड अॼुकल्ह जेको आहे न ॾाढो महांगो थी वियो आहे सो दुरी जेका आहे न सोनी मतिलबु सोचो ई न त तव्हांखे मिलंदव छोकिरियूं आर्टिफिशियल ई दुरियूं तव्हांजे मुंहं में लॻंदियूं

0: गलती कई आहे के वटि ॿुध सुध वियो किथे रत कढरायो के घणा बिले ढणाईंदा आहिनि के ॾंभ ॾियारींदा आहिनि के छिकू ॾियारींदा आहिनि हाणे बि हिकिड़ी दोस्त शाम बि मूंसां ॻाल्हायो त उन सां बि इहो ई जेको आहे सो मसइलो हुयो सो उनखे बि असां इहो ई ॾिसी ॾिनोसीं त हर पेशंट जी कंडीशन अलॻि हूंदी आहे उनजी ट्रीटमेंट जेको इलाजु उनजो इलाजु थींदो आहे मेडिकल में उनजो ऑपरेशन थींदो आहे असां वटि हिन जी ट्रीटमेंट थींदी आहे बाक़ी ॿुध सुध ते जेके तव्हां कमु कराइनि उहे थींदा आहिनि जेके उहे इंतिहाई ग़लति आहिनि अॻिते हली माण्हू रॻु जेकी आहे उहा डेमेज थी वेंदी आहे पोइ हलण खां बि रहिजी वेंदो आहे उथण खां बि रहिजी वेंदो आहे इन जे करे हीअ हिकिड़ा हसास मसाला हूंदा आहिनि हिनखे तव्हां सीरियस वठो ऐं जेको आहे सो अहिड़नि माण्हुनि ते तव्हां न वञो जितां तव्हांखे नुक़सानु पहुचे हिकिड़ो इलाजु करायो इलाजु 2 महीना हले 3 महीना हले 6 महीना हले ज़ाहिर आहे हर कंहिंजी कंडीशन हूंदी आहे हर कंहिंजी मुख़्तलिफ़ जेको आहे सो तकलीफ़ हूंदी आहे कंहिंखे घणी वरितल हूंदी आहे कंहिंखे थोरी हूंदी आहे कंडीशन में थींदो तव्हांखे ख़बर आहे जेको आहे इहो ई थींदो आहे करंट लॻंदा आहिनि सड़ी बा टंग उहा सड़ंदी आहे सुन थी वेंदी आहे सूर थी वेंदी आहे इहो सॼो रॻु जेको आहे सो ब्लॉक थियण जे करे आहे सो इन जे करे मालिश बि इन जे लाइ सख़्तु मनो आहे ऐं इन जे लाइ हींअर को बि ॾस पंधु अजायो आहे छो जो हिन वक़्तु तव्हां कंडीशन बिगाड़े छॾी आहे ॾंभ ॾियारे रत कढराए सो इन जे लाइ इन जी ट्रीटमेंट थींदी असांजी क्लिनिक मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते वधण पोटरा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं मौजूदु आहे सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदासीं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे जुमो छंछरु आचरु अंगारे जो ॾींहुं क्लिनिक असांजी बंदि हूंदी आहे सो तव्हांखे इहो ई आहे तव्हां रूबरू ॾेखारे वञो वॾी महिरबानी
1: साईं तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई महिरबानी प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब असांजे स्टूडियो में मौजूदु जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानी मोहबतूं कॉल जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे 0301-96-8-51 सखी जाम दातार खां हिन वक़्तु कॉलर लाइन ते मौजूदु हो जेको बीमारी बाबति पुछी रहियो हो डॉक्टर साहिब खां त हुन जी रॻु ब्लॉक आहे ऐं हुनखे ॾाढी तकलीफ़ आहे जॾहिं रॻु ब्लॉक हूंदी आहे त यकीननि सॼी जंघ में हिकिड़ो साड़ो रहंदो आहे तकलीफ़ हूंदी ब्लड जो रोलेशन बंदि हूंदो इंसान खे तकलीफ़ हूंदी त हुनखे पंहिंजे हिसाब सां उहो ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि प्रोग्राम में कॉल जी तरफ़ वेंदासीं हिकु ॿियो कॉलर आहे ॾिसो किथां जो कॉलर हूंदो अस्सलाम वालेकुम जेको मिसाल कंहिंखे उजरी वारो जेको हूंदो आहे न असीं इंसान जेको आहे इंसान खे उजरी न आहे हूंदी हुनखे आफ़री न आहे चइबो आफ़री ॿी कंहिं शइ खे थी सघे थी या कीअं बिल्कुलु माना बदहज़मो पेट भरियल या जेकी शइ खात वरी हाज़मो नथो थिए वज़न पेट ते वज़न सीने ते वज़न जलन हूंदी मादे जो मसलो हा बिल्कुलु तव्हां सां मादे जो मसलो हूंदो ॿियो छा ॾिसो माना जिस्म में सूर आहे
0: अफ़री जी ॻाल्हि करे थो पेट ते भर्ती वग़ैरह ब्लूमिंग थी वेंदी आहे अहिड़े तरीक़े सां उनजा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि बज़ाहिरी माण्हू खे शायदि ईअं ई लॻंदो आहे त असांखे हीअ तकलीफ़ लेकिन जेकी बि अहिड़ी का बि तकलीफ़ थिए थी त ज़ाहिर आहे उहा कंहिं बीमारियुनि जी अलामत हूंदी आहे हाणे उनजो कहिड़ी बीमारी थी सघे थी उहो जॾहिं साम्हूं ईंदो उनखे डायग्नोस कंदा आहियूं उनजी हिस्ट्री वठिबी आहे त ہے، ان کے خاندان میں کہیں کوئی لیور پرابلم

0: ਤਾਂ ਆਹੇ ਜਾਂ ਨਾ ਏ ਕਿਸੇ ਅਲਸਰ ਰਹੀ ਆ ਨਾ ਏ ਆਇਚ ਪੈਲੋਰੀ ਹੁੰਦੀ ਆ ਇਹ ਕਿਸੇ ਵਿਆਹ ਪਿੱਠ ਜਾਂ ਮਸਾਲਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਉਹ ਜਿਹਨੇ ਪੇਸ਼ੈਂਟ ਸਾਹਮਣੋਂ ਈਂਦੋ ਆਹੇ ਤਾਂ ਪੋਈ ਜੇ
1: ਕੋਈ ਖਬਰ ਪਾਉਂਦੀ ਆ
0: ਅਹਿੜੇ ਤਰੀਕੇ ਸਾਂ ਜੇਕੋ ਅੱਜਕਲ੍ਹ ਜੀ ਬੇਵਕਤ ਖਾਇਣ ਹੁੰਦੋ ਆਹੇ ਬਾਜ਼ਾਰੂ ਘਣੋ ਖਾਧੋ ਹੁੰਦੋ ਆਹੇ ਉਨ ਜੇ ਕਰੇ ਵੀ
1: ਮਾਣੋ ਇਸਤੇਮਾਲ ਕਰੇ ਤੋ ਉਨਾਂ ਦੇ ਕਰੇ ਵੀ ਥਿੰਦੋ
0: ਆਹੇ ਜੋ ਇਸਤੇਮਾਲ ਜ਼ਿਆਦਾ ਜੇਕੋ ਆਸੋ ਉਨ
1: ਜੇ ਕਰੇ ਵੀ ਸੁਬਹ ਸਾਂ ਚਾਹ ਪਿਓ ਬਗੈਰ ਕੈਂ ਨਾਸ਼ਤੇ ਵਗੈਰਾ ਦੇ
0: ਨਾਸ਼ਤੇ ਜੀ
1: ਤਦੇ ਵੀ ਥਿੰਦੋ ਆਹੇ
0: ਤਰੀਕੇ ਦਾ ਯਾ ਸਮੋਕਿੰਗ ਜੇਕੋ ਆਸੋ ਮਾਣੋ ਘਣੀ ਕਰੇ ਤੋ ਯਾ ਟੈਨਸ਼ਨ ਮਾਣੋ ਘਣੀ ਵਠੇ ਤੋ ਯਾ ਨਿੰਦਰ ਮਾਣੋ ਜੀ ਘਟ ਥੇ ਥੀ ਖੋੜ ਸਾਰਾ ਅਸਬਾਬ ਹੁੰਦਾ ਹੈ ਇਨ ਜੇ ਲੈ ਦੇ ਕੇ ਇਹ ਦਸਿੰਦਾ ਸੀ ਤੇ ਮੁਕੰਮਲ ਟ੍ਰੀਟਮੈਂਟ ਜੇ ਲੈ ਹੋਮਿਓਪੈਥਿਕ ਟ੍ਰੀਟਮੈਂਟ ਕਰਨ ਰੂਬਰੂ ਦੇਖਣ ਫਿਲਹਾਲ ਜਾਂ ਜੇ ਜਾਣ ਆਹੇ ਇਹ ਸੌਂਫ ਜੀਰੋ ਅਦਦ ਚਮ ਜੀਰੋ ਦਾ ਨੂੰ ਰਾਤ ਜੋ
1: ਬਰਲ ਸਾਈਂ ਮਾ ਆ ਯੋ ਸਾਈਂ ਕੇ ਸੁਜੈਸਟ ਕਰਨਸ ਮਾਫ ਕਰਿਓ ਜੋ ਮਨਾ ਸਾਈਂ ਵਿੱਚ ਜੋ ਆਏ ਇੰਗੋਰਜਨ ਜੋ ਸਵੇਰ ਜੋ ਅਲਿਓ ਚੇ ਦੇਖਾਰੇ ਵਨ ਬਦਿਕ ਬਿਹਤਰ ਹੈ ਜੋ ਇਲਾਜ
0: ਮਲ ਟ੍ਰੀਟਮੈਂਟ
1: ਫਸਟ ਏਡ ਹੈ
0: ਦੇਖਾਣ ਸਾਈਂ ਹੈ
1: ਇੱਕ ਬਿਓ ਕਾਲਰ ਲਾਈਨ ਦੇ ਮੌਜੂਦ ਆ ਹੈ ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ
2: ਵਾਲੇਕੁਮ ਸਲਾਮ ਆਕੁਮ ਸਾਹਿਬ ਕੀ ਹਾਲ ਹੈ ਖੈਰੀਅਤ ਸੇ ਤੇ ਮੇਰੇ
1: ਦੁਆਏ ਅਲਹਮਦੁਲਿਲਾ ਆਪ ਸਾਹਿਬ ਕੌਣ ਸਾ ਬਾਤ ਕਰ ਰਹੇ ਭਈਆ
2: ਜੀ ਜੀ ਰਾਨੀਪੁਰ ਸੇ ਬਾਤ ਕਰ ਰਹਾ ਹੂੰ ਮੁਹੰਮਦ ਰਮਜ਼ਾਨ
1: जी जी भाई सिंधी में गलायो भले
2: अच्छा जी सर ये थोड़ो पेशाब जो थोड़ो मसलो आए मने मां कम कन आया जगह जो सर
1: जी जी दादा
2: वो मने पानी मिसाल है बलीटर पियौं दा तो मने अदर लीटर पेशाब हो जे
1: सही
2: हां जलन वगैरह बनाए मने पेशाब मने बिल्कुल खट पियो जे
1: अरे पेशाब घट दो जे मने
2: जी जी
1: पानी घणो दा पियो पेशाब घट दो जे इया दा जो
2: जी जी पानी ज्यादा ज्यादा जी जी
1: हां गर्मी में तो पानी ज्यादा इस्तेमाल करण गो जे ता के जरूरत भी घणी आ है इस्तेमाल करण जी हो ता के गुर्दे वगैरह जो या मसाने जो को एडो मसलो तो कोने या के भी की तकलीफ तो ना है
2: कोई
1: इशू ना है कोई भी को बेसुन उमर घणी आ ता जी
2: 35
1: सा अच्छा 35 दल माशाल्लाह यंग आयो बुधो एफएम बुधो डॉक्टर साहब आके बुधाए तो जी सर डॉक्टर साहब
0: ਜੀ ਸਾਈਂ ਬਿਲਕੁਲ ਦੇਖੇ ਇਹ ਚਵੰਦਾ ਸੀ ਤ ਰੂਬਰੂ ਡੇਖਾਰਨ ਤਾਂ ਵਧੀਕ ਬਿਹਤਰ ਆਹੇ ਹਿਕ ਤਾਂ ਜੇਕਰ ਪੰਹਿੰਜੋ ਅਲਟਰਾਸਾਊਂਡ ਉਨ੍ਹਾਂ ਜੋ ਥਿਯਲ ਆਹੇ ਤ ਉਹ ਖਣੀ ਆਈ ਰੂਬਰੂ ਡੇਖਾਰੇ ਵਞਨ ਤ ਜ਼ਿਆਦਾ ਬਿਹਤਰ ਹੁੰਦੋ ਆਹੇ ਉਨ ਖਾਂ ਪੋਇ ਜੇਕੋ ਆਹੇ ਸੋ ਦੇਖੇ ਇਹੋ ਦੱਸਿੰਦਾ ਸੀ ਤ ਜੀਅ ਮਾਂ ਖੀਰੇ ਵੰਗੇ ਜੀ ਗੱਲ ਕਹੀ ਤ ਸੁਬੁਹ ਜੋ ਨੇਰਾਣੇ ਜੇਕੋ ਆਹੇ ਸੋ ਗ੍ਰੈਂਡ ਕਰੇ ਖੀ ਖਲ ਸਮੇਤ ਐਂ ਉਹ ਜੂਸ ਉਨਜੋ ਪੀਅਨ ਇਨਸ਼ਾ ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਉਨ ਸਾਂ ਵੀ ਕਾਫ਼ੀ ਜੇਕੋ ਆਹੇ ਸੋ ਫ਼ਰਕੋ ਅਚੀ ਵੇਂਦੋ ਆਹੇ ऐं पाणी ज़्यादा पीअनि कची लस्सी करे जेको आहे सो पीअनि या उन में जेको आहे सो लीमे जो पाणी हूंदो आहे लीमे जो जूस ऐं पाणी जेको आहे सो मिक्स करे ऐं वांगुरु जेको आहे उहो पीअनि इनशा ताला इहे शयूं हूंदियूं आहिनि जिन सां जेको आहे सो वधीक फस्ट एड जे हिसाब सां फ़र्क़ु पवंदो आहे बाक़ी अदरवाइज़ जेकी डाइग्नोज़ जे लाइ मां ॻाल्हि कई त अल्ट्रासाउंड थियलु हूंदो आहे त उन में ख़बर पवंदी आहे त किडनीज़ में छा प्रॉब्लम आहे त उन हवाले सां जेको आहे सो बहितर इलाज थी सघंदो आहे वॾी महिरबानी
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि चई मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो कॉलनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो का बि बीमारी लाइलाज नाहे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि अस्सलामु अलैकुम हलो वालेकुम अस्सलाम जी मुंहिंजो साईं आवाज़ु कटिजे पियो अव्हांजो दादा
3: सर नहीं सोलिंग तो बोलाया
1: जी जी दादा जी दादा
3: सर यो तो डॉक्टर साहब ने शुरू करो
1: जी जी
3: जो थोड़ो वेट वधिया
1: क्या वधिया
3: ओना वाले वेट वधिया सर वजन वधिया
1: अच्छा वजन वधिया
3: जी जी सर वे वाले ड्यूटी होती है इनमें पांजो 8 कलाक ड्यूटी करना रोड पे
1: जी जी
3: तो ने करे पांजो वॉक वगैरह थी का सके टाइम अप थी ने
1: 78 किलो वज़न आहे इहो मुनासिब वज़न आहे यार तव्हांखे अलॻि महसूस थिए थो
3: हाइट जे हिसाब सां
1: घणी हाइट आहे तव्हांजी
0: मिसाल गाल्हि जो तकलीफ़ महसूस थिए थी त जीअं चांवर आहे उहो रूटीन में हुनखे बंदि करणो आहे, थधो पाणी जेको आहे सो बंदि करणो आहे, नीम गरम पाणी सुबुह जो इस्तेमालु कनि, या ग्रीन टी जेको आहे सो हुन में लीमो विझी ऐं उहो इस्तेमालु करे इनशाला ताला उन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त जेके बि अहिड़ियूं जेके सब्जियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे करिणो आहे, गोश्त वग़ैरह बंदि करिणो आहे। ऐं वाक जे हवाले सां ज़ाहिर आहे जेकॾहिं उनखे तकलीफ़ महसूस थिए थी त वाक हुन जे लाइ मुफ़ीद हूंदी आहे, वाक करणु तमामु ज़रूरी आहे, अदरवाइज़ उन जी मेडिसिन्स हूंदी आहे। भलो रूबरू ॾेखारींदो त वधीक बहितर रहंदोसि।
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ असांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, 30 साल तजुर्बो रखंदड़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरह वेंदासीं, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
4: وعلیکم السلام سائیں کڑا آنند خوش آیو
1: دو عالم دلا کیسا پہ گلایا دا ہیلو
4: جی جی سائیں تاں کیر دا گلایو
1: دوا علیکم سن جو نمبر ڈائل کیو حکم کیو
4: اساں کے ڈاکٹر منظور نا گلایو
1: ہاں ڈاکٹر منظور صاحب گلایو بھی حکم کیو
4: لونے رنا
1: प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। 0301-91-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे, 0301-91-8051। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। जेकॾहिं अव्हांखे गुर्दे में पथरी आहे, पिते में पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो। केॾो बि अव्हांखे संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु नज़र जी कमज़ोरी कन जो वहणु कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु शुगर ब्लड प्रेशर दिलि जा मर्ज़ चेहरे जो रंग सांवरो आहे फट फुरड़ियूं ॿारनि में कद जो न वधणु औरतुनि में वज़न जो न वधणु औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाब इलाज कयो वञे थो। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था, 0301-91-8051 ते। डॉक्टर साहब, अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे, जीअं तव्हां खीरे जो ॾस ॾिनो, इन खां अलावा ॿियूं बि जेको आहे सो बीमारियूं, पर पहिरियां काल जो जे तरफ़ हलूं भई कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम।
5: وعلیکم السلام سر چال
1: دو عالم دلا کیر پہ گلایا دا
5: حاجی خان مری
1: ہاں جی خان مری حکم گیا دا چھا پوچھن چاہندا
5: سر کوپڑی کمیر ماں پتو گلایا
1: جی دا
5: ڈڑو بار 4 مہینن جو ا کے چا کو کام کھنگ چھڈے نہ تو
1: اچھا گھن مہینن جو
5: ا 4 مہینن جو ہے
1: اچھا 4 مہینن جو ہے ڈاکٹر روبرو کھنی چوس دکھا رہے ونوس डॉक्टर साहब इलाज ॾींदुसि रूबरू वारो वधीक बहितर, छो जो न ॾिठो आहे 4 महीननि जो, इन जे लाइ ॾस ॾियण बि माना हिकिड़ी ग़लती हूंदी आहे, तंहिंजे करे रूबरू वारो वधीक बहितर थींदो। ठीकु आहे
5: दादा,
1: हा न इनशाला तव्हां डॉक्टर साहब खां दवा वठंदो, फ़र्क़ु अची वेंदुसि। ठीकु आहे न, ओके माशाल्लाह। डॉक्टर साहब नंढो ॿार हो 4 महीननि जो, इन जे करे अधु खे चयोसीं त बहितर आहे त रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहबु सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन। जेकॾहिं तव्हांखे मसाने जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। अव्हांखे गोॾनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, अव्हांखे नक जी हॾी वधी वई, उनजी तकलीफ़ आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, तिरी अव्हांजी वधियल आहे, या जेको खाओ था उल्टी करे ॿाहिरि कढो था, या वज़न करे थो, या अव्हां चयो था त गर्मी में अव्हांखे का बि शइ वणे ई नथी, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब सां رابطو کریو ان جی کلینک تے اچو اللہ تعالیٰ جو حکم سے تمام گھنن بیمارن جو علاج موجود ہے الحمدللہ تمام گھنا مریض صحت یاب تھی چکا ہیں ڈاکٹر صاحب وٹ سو ڈاکٹر صاحب گال کریں پیا گرمی کا بچاؤ جو لائے آؤں چوندس تو دوستن یہ کچھ مشورہ دیندا ہو اگ میں بھی ڈاڈا سٹا مشورہ دیندا ہو ہانے بھی کچھ مشورہ دیو تو گرمی کا پنج پان کی بچائے جے छो जो हीअ ॿ महीना इंतिहाई ख़राबु हूंदा आहिनि जून ऐं जुलाई वारा मई जून जुलाई इहे गर्मी जे लाइ माना ख़ासि तौर ते कुराड़ो माण्हू आहे या नंढो ॿारु आहे उन जे लाइ ज़्यादातर तकलीफ़ पवंदो आहे
0: जी साईं बिल्कुलु हिन वक़्तु जीअं मां शुरू में ॻाल्हि कई त गर्मी जो जेको दर्जा हरारत आहे 50 अबो वञे थो पियो त इन में कोशिशि इहा करणी आहे त ॾींहं जो 11 बजे खां बाद में वेंदे 3-4 बजे ताईं ॿाहिरि न निकिरिजे त बहितरु आहे कंहिं थधी छांव में जेको आहे सो माण्हू कमु करे ज़मानो आहे हलणो बि आहे लेकिन एहतियात जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे ऐं उनखां पोइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरणो ई आहे त महिरबानी करे जेको आहे सो पाण खे मथो ढके जेको आहे सो ज़रूरु निकिरिजे ऐं चश्मे जो इस्तेमालु जेके बाइक वग़ैरह दोस्त हलाइनि था त उहो चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि छो जो जेके सिज जा तेज़ शुआउनि जा जेके किरण आहिनि उहे असांजे अखियुनि ते जॾहिं पवनि था त असांजूं अखियूं मुतासिर थी सघनि थियूं ख़राबु थी सघनि थियूं इन जे करे उहो तमामु ज़रूरी आहे पाणी जो इस्तेमालु तमामु छो जो हीउ जेको हीट स्ट्रोक लॻंदो आहे पोइ इन में डिहाइड्रेशन थी वेंदी आहे ऐं जिस्म मां पाणी आठ मुकमल ई जेको आहे सो अचानक से ख़तमु थींदो आहे जंहिंजे करे पोइ माण्हू हाइपो में हलियो वेंदो आहे हाइपो में वञण जो मक़सदु इहो आहे त माण्हू बेहोश थी वेंदो आहे ऐं जॾहिं माण्हू बेहोश थी वेंदो आहे त तकड़ि में उहो उतां निकिरणु बेहोशीअ मां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे इन जे करे पाणीअ जो इस्तेमालु जिते बि माण्हू गॾु जेकॾहिं लॉन्ग ड्राइव ते वञे थो घणे पंध ते वञे थो त पाणी जी बोतल पाण सां गॾु ज़रूरु हुजे वक़्ति वक़्ति सां पाणी जेको आहे सो माण्हू ज़रूरु पीए लीमो पाणी पीए उहो तमामु मुफ़ीद आहे अॼुकल्ह जीअं बहिराड़ियुनि में ऐं लस्सी जो इस्तेमालु हिन मौसम में तमामु बहितरु आहे या मिठाई जो शरबत जेको आहे सो उहो बहितरु हूंदो आहे या ख़ुश्क आलू बुखारा मिलंदा आहिनि राति जो 4-5 दाणा ख़ुश्क आलू बुखारा 4-5 दाणा इमली जा यानी गिदामिड़ी जा राति जो पाणी में पिसाए रखो सुबुह जो नेराने उहो पाणी पियो अव्हांखे काफ़ी जेको आहे सो अव्हांखे सुधीराई मिलंदी ऐं अव्हांजो जेको गर्मी जो दर्जा हरारत आहे ऑटोमेटिकली घटिजी वेंदो डिहाइड्रेशन घटिजी वेंदी उहो बहितरु आहे गुलकंद जेको आहे सो तमामु बहितरु आहे राति जो पाणी में पिसाए रखो ॿ कारा मिर्च नंढिड़ो टुकड़ो मिस्री जो गुलकंद सुबुह जो जेको आहे सो हुनखे पूड़ी ऐं उहो अछा इहो शुगर वारे मरीज़नि जे लाइ मनो आहे बाक़ी ॿियो पेशंट उहे हुनखे इस्तेमालु करे सघनि था काफ़ी जेको आहे सो फ़ाइदो पवंदो पाणी ऐं जो इनटेक यानी वधायो पाणी जेतिरो थी सघे ओतिरो तमामु घणो वधायो हिन गर्मीअ में जेको आहे सो गहरे कलर वारा कपिड़ा या जेको आहे सो थुला कपिड़ा पाइण सां घणनि जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि इन सां जिस्म पची सघे थो गर्मी वधी सघे थी इन जे करे लाइट क़िस्म जा कपिड़ा जेको आहे सो पायो नरम सॉफ्ट कपिड़ा पायो त इन सां बि जेको आहे सो अव्हांखे गर्मी खां बची सघो था ऐं इहो ई जेको आहे सो रस्तो आहे ॾींहं में 2-3 दफ़ा तव्हां विझी सघो था उन सां अव्हांखे काफ़ी फ़ाइदो पवंदो बजाए गोश्त वग़ैरह इन सीज़न में खाइण जे सब्ज़ियूं इस्तेमालु कयो उहे अव्हांजे लाइ तमामु मुफ़ीद आहे साई तूरी तमामु थधी भाॼी आहे ऐं कद्दू जी भाॼी तमामु बहितरीन आहे इहे जेको आहे सो तव्हां इस्तेमालु करे सघो था खीरो वंगो फारवा आलू बुखारा जरदालू इहे अव्हांजे लाइ पपीतो तमामु बहितरीन हिन मौसम में ई अलाह ताला जो हिकिड़ो करशमो आहे अलाह ताला जा हिकिड़ा देन आहे अलाह ताला जा तोहफ़ा आहिनि अव्हां जे लाइ मखसूस हिकिड़ो टाइम जे लाइ इहे शयूं अचनि थियूं ऐं पोइ जेको आहे सो हली वञनि थियूं इन मां जेतिरो थी सघे त ओतिरो तव्हां फ़ाइदो तमामु घणो वठो त जीअं अव्हांजे जिस्म में जेको आहे सो जेकी पाणीअ जी खोट डिहाइड्रेशन थी वञे थी या जेकी कमज़ोरी थी वञे थी माण्हू जिस्म न ढाल थी वञे थो उहो जेको आहे सो उन खां बची सघो था ऐं इहो करण सां अव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो पइजी सघे
1: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु ऐं अव्हां जेके फ्री ॾींहुं चेकअप कंदा आहियो उहे बि असां दोस्तनि खे ॿुधायो आहे आख़िर में कुझु कयो आहे
0: अॼु साईं प्रोग्राम जे शुरूआत में विच में अव्हां बि जेको आहे सो पेशंट्स खे दोस्तनि खे लिसनर्स खे ॿुधाईंदा आहियो असां बि ॿुधाईंदा आहियूं वरी ॿीहर ज़रूरु जेको आहे सो इहो नोट कराईंदा हलूं छो जो घणा अंगारे जे ॾींहुं असां वटि फ़ोनूं कंदा आहिनि क्लिनिक ते न लेकिन अंगारे जो ॾींहुं असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे इहो थोरो ज़हन में हुजे ऐं उनखां अलावा 3 ॾींहं असां वटि चेकअप फीस फ्री हूंदी आहे जेके हज़रात उन जेके ग़रीब हज़रात आहिनि उहे हुन मां फ़ाइदो वठी सघनि था मिसलनि जुमे जो ॾींहुं छंछरु जो ॾींहुं आचर जो ॾींहुं असांजी 3 ॾींहं चेकअप फीस फ्री हूंदी आहे दवाऊं अलबत्ता पेशंट वठंदो आहे उन खां पोइ जेको टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो पंजे बजे ते मौजूद हूंदा आहियूं ऐं क्लिनिक जो हंधु जेको आहे सो अवां सभिनी खे ख़बर आहे मशहूरु आहे हिन वक़्तु जर्मन होम्योपैथिक क्लिनिक अवां जे शहर मेहरापुर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप अवां जीअं जेको आहे सो कोटड़ी खां ईंदो त कार्नर ते ई जेको आहे सो पंप आहे उनजे साम्हूं जेको आहे सो क्लिनिक आहे ऐं नंबर अव्हांखे पुकारियो वियो आहे ॿुधायो वियो आहे 0301-9196-2524 कलाक इहो खुलियल हूंदो आहे सिर्फ़ु इहा महिरबानी कंदा कयो जेके दोस्त राति जेको आहे सो ईअं वांदकाई वारी फ़ोनूं कंदा आहिनि उन में जेके असांजो कमु वारो पेशंट हूंदो आहे जेको ज़रूरी जेके मसइलो हूंदो आहे उहो रहिजी वेंदो आहे छो जो ज़ाहिरी आहे त हर को माण्हू मसरूफ़ हूंदो आहे पंहिंजे कमनि कारनि में हूंदो आहे फ़ोन सिर्फ़ु असां उन्हनि खे नंबर ॾिना आहिनि त जेके जिन खे तकलीफ़ आहे त जीअं असां उन्हनि खे आगाही ॾेई सघूं ऐं हू उन मां फ़ाइदो वठी सघूं
1: उन मां फ़ाइदो वठी सघूं तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो इन हिते अॼोको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान एडवोकेट हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान अलाह वाहिद